जन्मं न जातं गद्वैखं अभेखं जोनि स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे परेयं परापरं प्रज्ञा प्रकाशी अचेतं गच्छया दत्वै अविनाशी न जातं न पातं न रूपं न रंगे नमो वादभंगे नमो वादभंगे।